केते उदर भरन कह ताई, बिन हर भगत नाही सुख प्राणी, बिन गुर गर्भ ना जाई, ऐ जी काल सदा सिरी उपर ठांडे, जन्म जन्म वहराई। साचे शब्द रते से बाचे, सतगुर बूझ बुझाई, गुर शरण आई जोहे ना साके, दूत न सके संताई, अवगत नाथ।

तू जीवन तू प्राण आधारा, तुझी पेख पेख मन साधारा, तू साजन तू प्रीतम मेरा, चितै न बिसरै काहू बेरा, रहाओ बै खरीदहौ दास रो तेरा, तू भारो ठाकर गुणी गहेरा, कोट दास जा कै दरबारे, निमख निमख वसै तिन नाले, हौं किश नाही सब किश तेरा, ओत पोत नानक संग बसेरा, सूही महला पंजवां, सूख महल जाके ऊंच द्वारे, ता मैं वासै भगत प्यारे।